रे सारे साने पाना रे मारे सारे मा पानी सा सारे मा पानी सा नी पावारे सा रे सारे सानी सारे नी सारे नी सानी रे रे सारे सानी सारे मा सारे सा मा मारे सारे मा पारे पावारे सा पावारे मारे सारे मा पारे मा पारे मारे पावा पारे मा पावारे सारे मा पानी नी पावा पानी पासानी मा पासानी पावा पानी मा पानी नी पावारे सा